पर थोरो मुख़्तलिफ़ ॻाल्हिन में इहा आहे त हीउ डॉक्टर्स खां जेको आहे न डॉक्टर जी निगरानी जे अंदरि तयारु थियल आहे ऐं सेंसिटिव स्किन वारनि माण्हुनि जे लाइ बि आहे. उन खां अलावा हिन जे अंदरि वाइटामिन ई बीड्स आहिनि, माइक्रो बीड्स फार्मुलेशन सां तयारु थियल आहे. तमामु ज़बरदस्त प्रोडक्ट आहे जेको तव्हांखे इस्तेमालु करणु घुरिजे. बिल्कुलु मां चाहियां थी तव्हां इस्तेमालु कयो. उन खां अलावा जेको आहे सो ॿिनि रातिनि में तव्हांखे रिज़ल्ट ॾियण वारो प्रोडक्ट आहे. तव्हां इस्तेमालु कयो, तमामु ख़ूबसूरत तव्हांखे रिज़ल्ट मिलंदा ऐं तव्हां ख़ूबसूरत सुहिणा थी वेंदा. ऐं मर्द मायूं सभी हणी सघनि था. उन खां अलावा डी स्किन ब्यूटी क्रीम सां गॾु तव्हांखे डी स्किन जो फेस वॉश बि मिली रहियो आहे जेको हाइलोरोनिक एसिड सीरम सां तयारु थियल आहे. तव्हांजी स्किन सफ़ा वी आई पी थी वेंदी, गोरी चिटी थी वेंदी ऐं तव्हांजी स्किन ते जेके प्रॉब्लम्स आहिनि सभु दूरि थी वेंदा. सो ही कमाल आहे जनाब जॾहिं तव्हां इस्तेमालु कंदा डी स्किन ब्यूटी क्रीम एंड डी स्किन फेस वॉश.

असांजो न्यूरो ट्रांसमीटर हूंदो आहे, जंहिं असांजो डोपामीन जंहिंखे चऊं, उहो केमिकल रिलीज़ करणु बंदि करे वेंदो आहे, यानी पोइ उन जे करे जेको आहे सो सेल्स जेको आहे सो कमु न कंदा आहिनि, ऐं पोइ उन जे सेल्स डेथ थियण जे करे, कमु न करण जे करे बीमारी इहा थींदी आहे जो ॾकणी थी वेंदी आहे, जान में ॾकणी रहंदी आहे, यानी जेके एसाब हूंदा आहिनि जिस्म जा उहे ढीला थी वेंदा आहिनि, पोइ जिस्म पाण ते कंट्रोल न करे सघंदो आहे। उहो कहिड़ी बि उमिरि में कंहिंखे बि थी सघे थी, उमिरि खे बि थी सघे थी, मर्द खे बि थी सघे थी, ऐं जॾहिं उहा बीमारी थी वेंदी आहे

0: बस अची वेंदी आहे ऐं हू बिल्कुलु सही थी वेंदो आहे ऐं अॻे खां जेको आहे सो बिल्कुलु हू जेको आम माण्हू शुरू करणु लॻंदो आहे यानी इहा जेको आहे सो हुनखे रिकवरी थियणु शुरू थींदी आहे। इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु होम्योपैथिक दवाउनि रस्ते हूअं बि होम्योपैथिक दवाउनि में अलाह ताला सिफ़ारिशी आहे हर मर्ज़ जे हवाले सां। जीअं अव्हांखे प्रोग्राम जी शुरूआति में ॿुधाईंदा आहियूं त कहिड़ो बि मर्ज़ु हुजे, चाहे मैदे जी तकलीफ़ आहे, चाहे नक जी हॾी वधी वञे त या गोश्त अची वञे त उनजो बि, या एलर्जी पुराणी रहंदी आहे जंहिंजे कहन त उनजो बि कामयाबु इलाजु असां वटि बग़ैर ऑपरेशन जे मौजूदु हूंदा आहिनि। घणनि खे टॉन्सलाइटिस थींदा आहिनि, गले जा गदू थी वेंदा आहिनि, ऐं जेकॾहिं गले जा गदू जो बि कामयाबु इलाजु असां वटि मौजूदु हूंदो आहे होम्योपैथिक दवाउनि रस्ते। उन खां अलावा जेके अपनिसल किडनी स्टोन्स आहे, गाल ब्लेडर स्टोन आहे, यानी पिते जी पथरी आहे, गुर्दे जी पथरी आहे, त उनजो बि असां वटि बग़ैर ऑपरेशन जे जेको आहे सो 15 mm जी पथरी हुजे, चाहे 20 mm जी पथरी हुजे, अल्लाह ताला जी महिरबानी सां उहा हुन सां जेको आहे सो जेकी गुर्दे जी पथरी हूंदी आहे निकिरी वेंदी आहे, पिते जी पथरी हूंदी आहे उहा हुन में ॻरी ऐं ख़तमु थी वेंदी आहे। अहिड़े तरीक़े सां पुराणो जोड़नि जो सूरु हूंदो आहे, शैती का पेन हूंदो आहे, कुन रग जो सूरु जेको आहे सो उहो बि उनजो बि कामयाबु इलाजु होम्योपैथिक में मौजूदु हूंदो आहे। रगुनि जी पुराणी चाहे बीमारी आहे जंहिंजी जेको आहे सो नज़र घटि हूंदी आहे, या जेके घटि ॿुधंदा आहिनि, या जंहिंजे कननि में आवाज़ु ईंदो आहे, ब्लड प्रेशर जी तकलीफ़ हूंदी आहे, मैदे जी तकलीफ़ हूंदी आहे, पुराणी अल्सर हूंदी आहे, गैस जी तकलीफ़ हूंदी आहे, पुराणी कब्ज़ी जी तकलीफ़ हूंदी आहे, त उहा बि अल्लाह ताला जी महिरबानी सां होम्योपैथिक तरीक़े इलाज सां पेशेंट ठीकु थी वेंदो आहे। जिन ॿारनि जो कदु न वधंदो आहे, अलाह ताला जी महिरबानी सां असांजी क्लिनिक जर्मन होम्योपैथिक क्लिनिक खे इहो एज़ाज़ हासिलु आहे त असां वटि क्लिनिक ते खोड़ सारा पेशेंट नंढा ॿार वीचारा जेके, या जेके नंढियूं असांजूं हूंदियूं आहिनि भेनरूं जंहिंजा कदु जेको आहे सो नंढा हूंदा, अलाह ताला जी महिरबानी सां जॾहिं खां असां उन्हनि खे होम्योपैथिक दवाऊं ॾिनियूंसीं उनजा कदु जेको आहे सो पंहिंजे लेवल ते जेको आहे सो अची विया, या जेके उहे नंढड़ा ॿार हूंदा हुआ जेके हली कोन सघंदा हुआ या साॻाईंदा न आहिनि, उहे बि अलाह ताला जी महिरबानी सां बिल्कुलु ठीकु थी विया। अहिड़ी तरीक़े सां जेके अदड़ियूं जिनखे मोहिड़ा हूंदा आहिनि कन, या नक जेके दाणा थी वेंदा आहिनि ऐं या जंहिंजा वार जेको आहे सो छणंदा आहिनि, उहो बि होम्योपैथिक दवा जे रस्ते बिल्कुलु जेको आहे सो ठीकु थी वेंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां चाहे ॿियूं जेके बि मौसमी बीमारियूं हुजनि, टाइफाइड फीवर आहे, या मलेरिया जेकी कंहिंखे थी वेंदी आहे, या हेपाटाइटिस, या फैटी लिवर जेको आहे सो घणनि खे, अॼुकल्ह फैटी लिवर हू बि जेको आहे सो आम आहे, जो घणा माण्हू जेको आहे सो सणब खाइण जा तमामु घणा शौक़ीन आहिनि ऐं सणब इस्तेमालु कंदा आहिनि, जंहिंजे करे जेको आहे सो, या असांजे रुटीन में चहल पहल तमामु घटि आहे, जंहिंजे करे बि जेको आहे सो पोइ फैटी लिवर थी वेंदो आहे, अहिड़ा खाधा इस्तेमालु कंदा आहियूं जंहिंसां जिगर ते जेको आहे सो चर्बी अची वेंदी आहे, पोइ उनजो बि असां वटि कामयाबु इलाजु मौजूदु हूंदो आहे। या इवन जेको आहे सो किनखे हेपाटाइटिस बी, हेपाटाइटिस सी थी वञे थी, उनजो बि कामयाबु इलाजु मौजूदु हूंदो आहे। जी सर,
1: प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि चई मेहरापुर FM 94 जो आवाज़ तव्हांजे समातुनि में पहुचे पियो। असांजो लाइव कॉल जो नंबर आहे 0301-2194-851, 0301-2194-851। तव्हां असांजे प्रोग्राम में लाइव कॉल ज़रिए शामिल थी सघो था। प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेकी मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि। डॉक्टर साहिब जूं ख़ासि महिरबानियूं आहिनि, मुहबतूं आहिनि, जो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांजे स्टूडियो में ईंदा आहिनि। होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशियन प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु, जेके दोस्त फेसबुक ज़रिए असां सां गॾु आहिनि, उन्हनि जूं बि महिरबानियूं आहिनि, मुहबतूं आहिनि, खेनि उन्हनि खे बि दिलि वजान सां ख़ुशि आमदीद चऊं था। खोड़ो शरीफ़ नौशरो फिरोज़ खां मखदूम पीर मियां नूर मोहम्मद कुरैशी साहब जूं महिरबानियूं असां सां गॾु आहिनि, चवनि पिया तमामु दया बहितरीन प्रोग्राम आहे डॉक्टर साहिब जो, ऐं डॉक्टर साहिब खे सलाम चवनि पिया। साईं तव्हांखे पेशेंट आहे असांजो,
0: वालेकुम अस्सलाम।
1: चए पियो ॾाढो सुठो प्रोग्राम आहे, डॉक्टर साहिब जा जेके टोटका आहिनि उहे ॾाढा सुठा हूंदा आहिनि, असीं उन्हनि ते अमल कंदा आहियूं।
0: महिरबानी
1: दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेकी बज़रिया लाइव का लाइव असां सां गॾु आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेकी लाइव कॉल ज़रिए

0: ॿियनि दोस्तनि खे कहिड़ो मैसेज ॾींदो, ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर थीजो, न को ऐं तव्हांखे सुञाणंदो, न को डॉक्टर खे साबण सुञाणंदो हुजे, या कीअं तव्हां ॾिसो पाण हिकिड़ो प्रोग्राम में ॻाल्हि कई आहे, त ॿियनि खे बि ॾिसजो त डॉक्टर साहिबु आउं ईअं ई ॾस ॾींदो आहे भई अचो तव्हां डॉक्टर साहिबु वटां इलाज करायो।
1: असांजो मैसेज इहो आहे त माण्हू जेके अॼुकल्ह अंग्रेज़ी दवाऊं था इस्तेमालु कनि, यकीन कयो कुझु बि कोन्हे को, ऐं सभु दवाऊं स्पेशल बाक़ाइदा ग़रीब आवाम लाइ अलाह जी तरफ़
0: बिल्कुलु ईअं ई
1: आहे। तोहफ़ो तोहफ़ो असांखे मिले, अलाह असांजी उमिरि डॉक्टर साहिब खे ॾिए,
0: ख़ुशि हुजो, आबाद हुजो, महिरबानी महिरबानी, थैंक यू। डॉक्टर साहिब, हीअ साईं आहे रहमत अल्लाह आमिर साहिबु, दरगाह पीर वसण खां अचे थो, त आउं ॿ महीना पहिरियां डॉक्टर साहिब खां दवा वठी वियोसि चेल जे सूर जी, जेके डॉक्टर साहिब वारे ॾाकण आहे, जेके ॿ ॾाक आहिनि उहा बि न पियो चढ़ी सघां, पर अलाह ताला जे हुकुम सां मूं 15 ॾींहं डॉक्टर साहिब जी दवा वरिती, 15 ॾींहं उहो उन खां पोइ मूंखे वरी सूर न आहे पियो। तंहिंजे करे चयोमांसि तव्हां ॿियनि खे जेको आहे सो माना कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो, डॉक्टर साईं जो इहो ई पैगाम हुयो जेको तव्हां ॿुधो दोस्तनि,
2: माशाल्लाह ज़बरदस्त।
0: इन बारे में तव्हां छा चवंदो, जो असांखे ख़ुशी थींदी आहे जीअं मस्तोई साहिब जी, मूंखे यकीन बेनता ख़ुशी थी आहे आमिर साहिब जी,
2: बेशक
0: जेकॾहिं खे शिफ़ा मिले थी वरी आउं चवंदो पाण जी एफ एम ते ॿुधाइनि न, उहा वधीक हिकिड़ो बहितर हूंदो आहे।
2: बिल्कुलु असांखे बि हद खां वधीक ख़ुशी थींदी आहे, बिल्कुलु कॉल रिसीव कयो त लॻी थो।
0: हा जी, ॿियो कॉलर लाइन ते मौजूदु आहे 0301-2196-8051। अस्सलाम वालेकुम।
3: وعلیکم السلام محترم جناب کیڑو والا امید آیا واخ خیر تھا انہاں جتے بولا بار ہونا ہمارا محمد دین کان رو مخادمہ کھڑی میر واخ واسا ہاں
0: جی
3: ماں یار ریکویسٹ کرنم تے جو کو سو مجی وزن ودی جو کو آیا ہے جو کو سو مو کے گیس کی یا یا کو مسئلہ تھا تاری کھتے ہے تے مجی عمر تے نہیں مطلب جس سے مجھے تھڑی کرے ودی جو کو ہے انہی دے حوالے سے گیس دے رائے کا سیرم ڈاکٹر صاحب کا ریکویسٹ کرنم تے مطلب بدائی ونی
0: वधी वियो आहे।